0: राजू।
1: वेरी गुड।
2: थैंक यू सर।
1: इसके बाद हम लोग बॉल पासिंग की प्रैक्टिस करेंगे, ओके?
0: वो कैसे?
1: वो मैं बाद में तुमको समझाऊं। अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अर